0: 100% ಸಮ ಕ್ಯಾಶ್ ಅಭಿರ್ತಾ.
1: ಸೈಲೆ ಪನಿ ಚಹ ಪನಿ
2: ಕ್ಯಾಶ್ ಅಭಿರ್ತಾ ನಿನ್ನ ಭಾಯ್ತಾ
3: ಎನ್ಸೆಲ್ ಪ್ಯಾಕ್ ಕಿನ್ನು ಭಾಯ್ತಾ
4: ಜೈಲೆ ಪನಿ ಜಹ ಪನಿ ಪ್ಯಾಕ್ ಖರೀದ್ ಗನ್ ಹೋಸ್ ಅರೆ 20% ಸಮ ಕ್ಯಾಶ್ ಅಭಿರ್ತಾ ಎನ್ಸೆಲ್ ಆಪ್ ಮಾ ಕ್ಲೇಮ್ ಗನ್ ಹೋಸ್
3: ಎನ್ಸೆಲ್ ಪ್ಯಾಕ್ ಕಿನ್ನು ಭಾಯ್ತಾ ಸರ್ತರು ಲಾಗು ಹುನೆ ಚನ್ ಎನ್ಸೆಲ್ ನೇಪಾಲ್ ಕೈ ಲಾಗಿ
5: घर होस् या अफिस होटल होस् या रेस्टुरेन्ट छिटो र भरपर्दो इन्टरनेट सेवा पोखरा इन्टरनेट पोखराको ब्रान्ड 25 वर्षको विश्वास गति छ अपार 1 GBPS सम्मका प्याकेजको बहार स्ट्रिमिङ गेमिङ काम होस् या रमाइलो जहाँ सुकै जाउँ कनेक्सनमा कुनै गडबडी छैन ढिलो पोखरा इन्टरनेट सधैँ तपाईँको साथमा हिजो आज भोलि हामी छौ तपाईँको बाटोमा छिटो भरपर्दो सुलभ र सहज पोखरा इन्टरनेट तपाईँको पहिलो रोजाई